वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु।

Jāpo. Sri Mokhvāk Pātcha Hidasumī Chapachanda Tvaprasād Chakra Chehenar Barnajat Arpātnahan Jeh Rūparangar Rekh Pekh Kou Kahana Sakt Keh Chal Mūrat Anupav Prakās Mitoj Kehjai Kot Indra Indraan Sahisaan Ganijai त्रिपवन मिही पसुर नर असुर नेत नेत बान त्रिण कहत त्वै सर्वनाम कथा कमन कर्म नाम वर्णत सुमत भुजंग प्रयात छंद नमस्तवं अकाले नमस्तवं कृपाले नमस्तं रूपे नमस्तं नूपे नमस्तं पेखे नमस्तं लेखे नमस्तं अकाये नमस्तं अजाये नमस्तं अगंजे नमस्तं पंजे नमस्तं नामे नमस्तं अठामे नमस्तं अकर्मं नमस्तं अतर्मं नमस्तं नामं नमस्तं तामं नमस्तं अजीते नमस्तं पीते नमस्तं अबाहे नमस्तं अटाहे नमस्तं अनीले नमस्तं अनादे नमस्तं अछेदे नमस्तं अगादे नमस्तं अगंजे नमस्तं पंजे नमस्तं उदारे नमस्तं अपारे नमस्तं स्वैकै नमस्तं अनेकै नमस्तं भूते नमस्तं अजूपे नमस्तं निरकर्मे नमस्तं निरपरमे नमस्तं निर्देशे नमस्तं निरपेशे।

नमस्तं सुहागे नमो सर्व सोखं नमो सर्व पोखं नमो सर्व कर्ता नमो सर्व हर्ता नमो जोग जोगे नमो भोग भोगे नमो सर्व दयाले नमो सर्व

सचे तेरे खंड सचे ब्रह्मन सचे तेरे लो सचे आकार सचे तेरे करने सर्विचार सचे तरम सचा दीवान सचे तर हुक्म सचा फरमान सचा तेरा कर्म सचा निशान सचे तुद अखला करोड़ सचा सप्तान सचा सब जोर सची तेरी सिफत सची सलाह सची तेरी कुदरत सचे पातशाह नानक।